सच्चे तेरे खण सच्चे ब्रह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कण सर्व विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुकुम सच्चा फुरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तू दाखे लख करोड़ सच्चे सब तान सच्चे सब जोर सच्ची तेरी शिव सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच ध्यान।